नमस्तंगा ठामे नमस्तंगा कर्मंग नमस्तंगा धर्मंग नमस्तंगा नामंग नमस्तंगा तामंग नमस्तंगा जीते नमस्तंगा पीते नमस्तंगा बाहे नमस्तंगा ठाहे नमस्तंगा नीले नमस्तंगा नादे नमस्तंगा शेदे नमस्तंगा गादे नमस्तंगा गंजे।

नमस्तंग पारे नमस्तंग स्वेके नमस्तंग अनेके नमस्तंग भूते नमस्तंग अजूपे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरपरमे नमस्तंग नरदेशे नमस्तंग नरपेशे नमस्तंग नरनामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतूते नमस्तंग भूते नमस्तंग अलोके नमस्तंग असोके नमस्तंग नरतापे नमस्तंग अथापे नमस्तंग तिरमाने नमस्तंग निदाने नमस्तंग अगाहे नमस्तंग अबाहे नमस्तंग तिरवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग परभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगमे नमस्तस्त्रमे नमस्तंग जलासरे नमस्तंग नरासरे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजवे नमस्तस्त अजवे अदेसंग अदेसे नमस्तंग अपेसे नमस्तंग नरतामे नमस्तंग नरबामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्त देवे नमस्तंग अपेवे नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अभरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो सतबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद त्वै।